तेरी नौबत माजे झरन झरन तेरी नौबत माजे झरन झरन तेरी नौबत माजे झरन झरन।

बने पासुपदे गए हो, संपत्ति सुखदाए न मैं काछ नाहे तेरो काल अवद आए अजामल गाजे